0: गिलास तुमको वाफी
1: दिफकिन मस्चफकन तुमपन असवा जंतो चंच वितनो लरेक ओच फितेन गमी कुरियांग अच्छ कमी तोव मारनी फोक फरिंग अति फोक चेक पम नाच कराज नस कराज नरेक के ता फ्रेक चंग अतन फोक फोट जुगन सेक फोट में ना मेंचन लोक न सेक कची वो फाफा फोट त्याक वनो त्याक विस त्याक मलोंग अति कलों त्याव कुनी आफा वेरुन तंग अतन फंग अम्प्यांग नंदाल फियावान हस तोक न चिंबा आल चिस मन गन आम फोट चारन मी फंग आम ओरच ना मा फिसिंग स्ना बार बार फोजे चमे सुबिक माई फंतंबार अगजे मन बाद लावा चिमिन जान तोरच Velun tangatin fresan kyang, fitata kal fitakan fankatia vang na to ofang, fozema kul tsenga malagas, manankas, tchanga tsimsia varchaka, zets malin kia lofang. Mandun tchache, mirehare fo gasta tobi, zaza gas tera gas fo ostrin men karna astrujan tam razambi. Ni az nu van kulakan tanan rian tsar, gas tsar, fara ni kant kitonja miakt, ampafanta konant fatan ni puroki, gas sikara. Arova ko tia vosso, ti foco e fanga ti foco dos com nangang se chatan jazako, que na malazamento outra sa irng, ti manyun, mandun chacha mre hare afo, zato, ti menga chakarazako.
2: Na rire rire n sasani, futun, ni sasan ti mafantetan lanzani, te lanza lanzani foco impit na matkan lele ku mangik fo, ma vei se tan fteva ko nanzi. Ke tiaku za, tiaku ano, tiaku za reo de tiaku atsika sa tiara ni ana ta den fi fanka tiafung si fanga zangan fia vananga, mampiava katsika. Ke tiako mahita gasy mizaratsika agnatin'ny hafaliagna maravoravo mahita soroka milanja tongotry mamindra miaraka agnatin'ny fahoriagna ke tsariako ma agasy ana na dia amin'ny hafa aza gasy midika fery mamaignatra tsy mety sitragna gasy asandratony ampelatagnina fa raha kolontsaigna tsika tsy tokony indraka gasy aza magneky andevozin'ny vola fa ny vola tsy mampiavagna fa mampiparitaka
3: e gasy
2: toagna amin'nyorombato ny fombatsika fa aza totao fapasika fa mitadiny verany eka mana iragna aza mbidiny tanindrazagna taninao fa lasa tsisy levegnana antaranake ovao rano balany fahavalinao mba tsy hanimba ny hasina tokony anaranake aza matahotra fa zagna arininao koa tsy hagnampy anao ny magnitry ndrignany hafa e aza maignatra karazagna mandomatratra mirey afa gasy
3: iakale
0: sotra tompoko lahy sotra tompoko vavy